0: Blaster. Blaster.
1: Blaster.
0: Haan. Blaster नहीं blaster.
1: Blaster. अरे.
0: B नहीं.
1: E.
0: Bla.
1: E.